0: कर पुरी इंचना विश्व का महाराजा दाते
1: आते
0: उधर का मात्रा पूरा नम्मवे स्वामी
1: अंगा
0: बाजी काली कागजी हो दस्तात बढ़िया मात्रा बुत्तिया रे बाकी पूरा नम्मवे लड़ा पुरी बोलो
1: अंगा
0: हाँ ये परब्बेर ना कल उठाते अधिकार अंद बन्ने ने नंटा वही न पुटिया ला तैयार हुले अधिकार वंजी पुट रहे हैं मंगे मंगे पत्ते लेका अच्छा स्वामी ये ना पाये भीष्म के पंडिया ला पकड़े अपने के आगे प्रायक भाई दे आये को ये अधिकार अंद करोड़ तो बन्दे इतने ते योजने मार पुचे रहते तू लमगा ये नाना ला बुले वड़ो नाना ला संपादन है मलपड़ो रुत्ती बुड़े वड़ोंगन पे
1: हाँ
0: अधिकार हो गया ना तैयार इतने हाँ
1: हाँ
0: ये अप साइप मेरा नवती जी वड़ा ना तो जुनी है इनके
1: दाने
0: ये न मत कर दूँगा
1: मैं तो
0: अरे वंजी पौड़ी स्वामी हाँ कैरने ना ता ये न अप्पे न मुंड कुं कुंकुम आमाजु दाते हाँ आइक बड़ा तो मात ಆದ ಮಲ್ಪುನೆ ಪನ್ನಗ ಬರ್ಪುನು ಕಾಲ ಪನ್ನಗ ನಮಲ ಒಂಜಿ ದಿನ ಈ ದಕ್ಕಿ ಏರಿಯ ರೇಪು ಐಕ್ಯ ಮಾಡಾದು ನಮ್ಮವೇ ಒಂಜಿ ಆಪ್ತರ್ ನಡಿಲ್ಲೇರಿ
1: ಏರಿ
0: ಅವೊಂಜಿ 25 27 ಜನ ಉಳ್ಳೇರು ಸ್ವಾಮಿ
1: ಅನ್ನ
0: ಆಗ್ಲೇನು ಮಾತ ಸೇರ್ಸದ ಒಂಜಿ ಆಪ್ತ ಸಭೆ ಅನ್ನ ಮಲ್ತದ ನಮ ಈ ಆಪ್ತ ಸಭೆ ಅಂತ ಇತ್ತ ರೂಪನು ಇದು ನಮ್ಮ ಪುಂಡಿನಾಪುರತ್ತ ಸಭೆ ಅತ್ ನಮ್ಮ ಆಪ್ತರ್ ನಗಲ ಮಾತ್ರ ಕಡಿಮೆ ಜನ ಕಡಿಮೆ ಆತಿಪ್ಪು ಸ್ವಾಮಿ ಏತೆ ತೂಕ ಉಂಡು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ತೂಕದಾಗ್ಲಿ ಪೂರ ಬೇತ ಬೇತ ದೇಶದಾಗ್ಲಿ ನಮ್ಮವೇ ಮನೋಧರ್ಮದಾಗ್ಲಿ ಪೂರ ಅಲ್ಲಿ ಪೂರ ಒಂಜಿ ಸೇರ್ಸಾದ ಇನ್ನು ಸಭೆ ನಡಪ ಅಂದುಲ್ಲ ಕಾರಣ ಉಂಡಿ ಮಸ್ತ್ ಸಮಾಲೋಚನೆ ಅಂತ ಒಂಜಿ ವಿಚಾರ ಎತ್ತ ಸ್ವಾಮಿ ಈ 25 ಜಟೆ ಅಗ್ರಮಂತಿ ಗುರ್ಕಾರೇ ಏರಂದಕ್ಕೆ ಎಂದಾ